खट कर्म करंता से भगत भले जन नानक जी जो भाव है मेरे हर भगवंता। तू आद पुरख अपरंपर करता जी तुद जेवड अवर ना कोई तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी तू निःचल करता सोई। तुद आपे पावै सोई वरतै जी तू आपे करै सो होई। तुद आपे सृष्ट सब उपाई जी तुद आपे सिरज सब गोई।